पाच बर्ब पचीसक संग काच नौ गैया दस गोन आहे कसन बेहतर लागी काहे मोहे ऐसे बनज सो नहीं काज जिन्हें कटे मूल नित बद

आवागौन निवार सच राते, साच शब्द मन भाया, सतगुर से सदा सुख पाये, जिन विच्चों आप गवाया, साचे शब्द सहज तुन उपजे, मन साचे लिव लाई, अगम अगोचर नाम निरंजन, गुरमुख मन वसाई, एक समय सब जग तो वरते, विरला एक पछाने, शब्द मरे ता सब किछ सूजे, अंधन एको जाने, जिसनो नदर करे सोई जन बूझे।

कोटवाल सो पराशरी सो ऐसा राजा श्री नरहरि जाचे कर कुलाल ब्रह्मा चतुर्मुख डावना जिन विश्व संसार राचीले जाचे कर ईश्वर बावला जगत गुरु तत्सारखा ज्ञान पाखीले पाप पुण्य जाचे दांगिया।

विचारा तू घट कटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

अन दिन नाम ते आय रहाउ साची मैल ना लागई मन निर्मल हर ते आय गुरमुख शब्द पछाणिय हर अमृत नाम समाय गुर ज्ञान प्रचंड बुलाया अज्ञान अंधेरा जाय मनमुख मैले मल परी हम

कै शब्द पुछाता, अन दिन भगत करे दिन राती, सहजे ही सुख पावनिया, सब मैं वरतै एको सोई, गुरमुख विरला बूझै कोई, नानक नाम रते जन सोहै, कर किरपा आप मलावनिया, माज महला तीजा, मनमुख पढ़ै पंडित कहावै, दूजै पाए महा दुख पावै, बिख्या माते

गुरमुख मन तन पावणिया, तू मेरा पर्वत तू मेरा ओला, तुम संग लवै ना लावणिया रहाव। तेरा कीता जिस लागै मीठा, घट घट पार ब्रह्म तिन जन दीठा, थान थनंतर तू है तू है, इको एक वरतावणिया, सगल मनोरथ तू देवन हारा, भगती भा

गुर मिले कृष्णा यज्ञ बुझाए, गुर ते शांत वसै मन आए, गुर ते पवित पावन सोचो होए, गुर ते शब्द मलावा होए, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहिए दाता एक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।